0: बिस्मिल्लाह रहमान रहीम। अस्सलाम वालेकुम।
1: अस्सलाम वालेकुम।
0: अतवार बाजर हिंदन के देंगे तो
1: वार बाजर हिंदन के देंगे कि न तो
0: अल्हम्दुलिल्लाह वार रंगला अतफा के न तो
1: अल्हम्दुलिल्लाह
0: अद और में उम्मीद करने और में इंगे हम तेरे न बिस्मिल्लाह के उफावर वार बाजर दुआ कब वेगन दान कम हम ए उम्मीद है कि मस्क बस करों फटवान कम उम्मीद करेंगे तो
1: अदरुण में मेरे से अगर तेरी सिंग माह में प्रोग्राम आए कि का कोरिया दाना दें मेरे के तारीख बलार मेरे की सत्तर जो हिचा सास्ते चालीस हाथे दें तीन जून देहा सब्बीस हफ्ता के दस्त को मेरे की बुध दोस मेहल ने कैफे सुनी देता
0: मेहल ने कैफे सुनेंगे तो मेहल ने कथों में यद में एवं दोस देता मेहल ने कथा बेह को तो दें बे बे फलों विदालों फलों ना बाहर कथा दें और मना नोने या आम को तो मेहम बुन दाच दें बाया दाना और मना मस्त देता ऐमे मेहल ने कथा को बाया तो मेहल ने कथों एक वे मो कीने तो वाने मेहल दें बे बे फलों विदाल वाने करने और मना मेहन दरन वाले मा मेहल ने कथों मेहन ने वान और मना गुलवा बे फलों में वहा धक्का दवाने का मही बन गया तो और मेंगे तेरे के तिबाने में नकेत्ता करने करना गल बे फलों ऐम वे मा कम कुछ देना कहता का बदल अन्ना ते बैबे होने विदाउले दे मौसम में बदल अन्ना ते में हर नहीं गे ना कतुम वागो ते इंगे दान ता देता
1: अरु मेंगे मैं तो के मालूम का मैं ती कुलीवर हर कहता बावायर समाल कंदे विकंग कम की को बाहे कुलीवर गवाह का देख कर कुलीवर की हमें करने मोलवु मका बादिवु में गुन्ना मी मैदाने नोन मका में नून देता कुलीवर के मैदान को मैंने नहीं हमें करने मोलवु नूनी बादिवु में नो
0: ಕೊಳಿವರಂಗೆ ತವ ಗಿನ ವರ ಗಿನ ಫಿದಾಳ ತಕ್ಕನಗೆ ಅಚ್ಚಿಗೆ ತಕೊಳ್ಳರಕ್ಕೆ ಅಳ್ಮೆನ್ನ ಬೈಫಾರ ಹೀವನೆ ಕಣೆ ಬೈ ಬೈಫನ ಹಮ ಮೀ ಕುಳ್ಳ ಲಂಗೊ ಸಾ ಫಾಮ ಮೀಗ ಸಾಬಂ ಹಮ ಏಕನೆ ಮೀ ಹಾಗೆ ಫಿಟ್ನೆಸ್ ಏಕನೆ ನುವತ ಮೀ ಹಾಗೆ ದೆನ್ ಮೀ ಮಜಾ ಕೊಲ್ಲನ್ ದನಿ ಏನೆ ನೋಂಗೆ ತಕೊಳ್ಳವರಕ್ಕೆ ವೆಸ್ ಎತಕ್ ಗಿನಗುಣ ಫಾಯದಾ ತಕೆ ಸಹಿ ಗೊತಂ ವೆಸ್ ಇಜ್ತಿಮಾಯಿ ಗೊತಂ ವೆಸ್ ನಫ್ಸಾನೆ ಗೊತಂ ವೆಸ್ ಮೀ ಹಾಗೆ ಲಿಬಿಗೆ ದಾನ ಅಚ್ಚ ಹಮೆ ತಿ ಬೈಫಲ ಗ ಖ್ಯಾಲ್ ಫುಲ್ ತಮ ಹಿಸ್ಸಾ ಕುರಬ ಬೈಂಗೆ ತ ರಡ್ ಫೆಮರ ಗ ನುವತ ಗಮ್ಮೆ ಫೆಮರ ಗ ಸ್ ಕೊಳ್ಳವರ ಗ ಹರಕಾತ ಅರಾವಾ ಹಿಂಗರ ಏಕಮ ಎಮ್ ಫೋರ್ ಹಮ ಅಮಾ ಕಮ ಏಕ ಕುರಿಯ ಗೆನ್ನ ಮಟ್ಟಕ ವಿಸ್ನ ಜೆ ಗವರಗ್ ಗಿನ ಕಂತ ತಕೆ ಹೊನ್ನಾನ ಅದೇ ಕುಲಂ ಫೆಂಬರ ಕಮಗೋವಿ ನಮಸ್ ಇಂಗೆ ಎಕ್ವರಿಂಗ್ ಫೆಂಬರ ಕಮಗೋವಿ ನಮಸ್ ಎಮೆ ತೆ ಬೇಫ್ರುನ ಹಮ ಮಿಕಮ ಬೇಹತಂ ವಾಫ್ರು ದಕಾಲ್ ದವೆನ ಕೊಳಿವರ ಹರಕತ ಬಾಬಾರ್ ಸಮಾಕಂ ದೇವಿ ಕಂತ ತಹಿ ಕಬಾಹೆ ದೆನ್ ಮಿಹಾರ ಅಳ್ಮೆನ್ನ ದಾತ್ ಫಹಮ್ ಗೋಸಮ್ ಮೆಂದೆತ ಸರ್ಕಾರ ಹಂಗ ಕೊಳಿವರ ಮಾರಾ ತಕ ದಣ ತೋಗ ನಮಾದ ಹೋಗ ತಕೊಳಿವರ ತ ಮೆದು ಖಂಡಾಲ ನಂಜೆ ಗೊತ ಹೆದು ಮಸೆ ಕುರಂ ದಾಕಮ ದೆನ್ ವಾಕೆ ಸಾಲ್ಮಂತರೆ ಇವೆ ಗೊಸಮ್ ಮೆಣೆ ತೆ ಖ್ಯಾಲ್ ಫುಲ್ ತ ಹಿಸ್ಸಾ ಕುರಬ ಅಳ್ಮೆನ್ ಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗೊತ್ತಿ ಬೇಫಣ್ಣ ಗ್ಯಾಗಂಡಕ ಅಗ್ಗಡ ದಿಹೆ ಹಿಂಗಂದ ಖ್ಯಾಲ್ ಫುಲ್ ತ ಹಿಸ್ಸಾ ಕುರಮಂತ ಕಾಳ್ಮೆ ಬಗತರೋಮ್ ಗೆ ನಾನು ದತ್ತ
1: ದೆಂದಿ ಬೇಫಣ್ಣ ಅಣಿ ಫುರ್ಸತ್ ಕಿ ಲವೇದ್ ವಿಡಾತ್ಮಿಕ ಫುರ್ಸತ್ ಎ ಫುರ್ಸತ್ ಅಣ್ಣ ಹಗ್ಗಡ ಫಾನ್ಸಾ ಸಿಂಗ್ ಮಹಾಮೇಂಗೆ ತ ಪಿಎಸ್ಎಂ ಆಪ್ ಮೇ ದೇರ್ ಕೊತ್ತಿ ಬೇಫಣ್ಣ ಲವೇ ರಿಕ್ವೆಸ್ಟ್ ಕುರೆ ವೇಣಿ ಉಮ್ಮೀದ್ ಕುರ ಹಮ್ಮರ ಹಿಗ್ಗಾಮ್ ಲವೇ ಮೀದ ಸರ್ಗುಮೆನೆ ಇವಿಗೆಂದ ಅಣಿ ಕಮ
0: ಎಮೆ ಉಮ್ಮೀದ ಕಿಗ ಅಳ್ಮೆಂಗೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಗೆ ಆದ ಕಾದ ಮತ್ತೆ ಹಮ್ಮ ಬಡ ಬೆರಕ ಹಳು ಮೇದ ಫಶಾನ ಬಡ ಬೆರ ಅಫ್ವಾಹು ತೆ ಬೇಫಣ್ಣಾಕಿ ಅಳ್ಮೆನ್ ಕೊರಿಯ ದಾಣೆ ಮೇದುಗೆ ಮಾವಲು ಅದೇಸ್ ಎಫ್ಆರ್ ಅಳ್ಮೆನ್ ದರ್ ನವಾದಾಫ್ ಕೊರಿಯ ದಾಣೆ ಮೇದುಗೆ ಮಾವಲು ಅಳ್ಮೆ ಕುಳಿವರ ಬೇಹಗೊತ್ತಮ ವಾಹ ದಕ್ಕಲ್ ಅಮಿಗಂದನ್ ಕುಳಿವರ ಹರಕಾಯತ್ತ ರಾವ ಹಿಂಗಮ ಅಳ್ಮೆ ವಿಸಾನ್ ಜೇಹಕಂತ ಸಮಾವ್ ಕಂದೆ ಜೇಹಕಂದ ತಮ್ಮ ಹೊರಿಹಾ ಕಮ ಕಾಯಕೀಗ ತೆ ಬೇಹಣ್ಣ ಖ್ಯಾಲ ಫಲತ ಹಿಸಾರ್ ಕೊರಬ ಕುಳಿವರ ಹರಕಾಯತ್ತ ಬಾವ್ಯಾರ ಸಮಾವ್ ಕಂದೆ ಬೇಕಂತ ಕ ಬೇಹಗೊತ್ತು